0: नाचे मन हो मगन झूमे धरती धपन, नाचे मन हो मगन झूमे धरती धपन, झूमे धरती धपन। बाजे घुंघरू
1: बाजे घुंघरू चना चन चन चन चन, बाजे घुंघरू चना चन।